0: ಗಂಗಾ ಉದಯ್ ದೇಸ್ ಮೇರು ಎವರೆಸ್ಟ್.
1: ಮನ್ ಪರ್ಯೋ ತ ಪರ್ಯೋ ಪರ್ಯೋ
2: ಜಬ್ ಸೆ ತುಮ್ಕೋ ದೇಖಾ ಹೈ
3: ಸಿಂಗಾಪುರ್ ಹೋಲ್ಸೇಲ್
4: ನೇಪಾಲ್ ಗಂಜ್ ಸೆತು ಬಿಕಾ ಚೌಕ್
1: ಸಿಂಗಾಪುರ್ ಹೋಲ್ಸೇಲ್
4: ನೇಪಾಲ್ ಗಂಜ್ ಸೆತು ಬಿಕಾ ಚೌಕ್ ನಾಮೈ ಕಾಫಿ ಕ್ಯಾ ದಾಮೀ
1: लेडिज तथा जेन्स सबै उमेर समूह र सबै प्रकारका डिजाइनका फेन्सी कपडा पाइन्छ.
5: आजै रोजौ है.
4: मन पर्यो त पर्यो पर्यो.
3: नेपालगञ्जमा एकमात्र ठाउँ होलसेल मूल्यमा खुद्रा फेन्सी कपडा किन्न, रोज्न, छुन, लगाउन पाइने स्थान सिङ्गापुर होलसेल.
4: सिङ्गापुर होलसेल सेतु बेका चोक अहिले जान पर्यो. हो, सिङ्गापुर होलसेल मल, नेपालगञ्ज सेतुबिका चोक. फोन 97-0-695-92-45, 98-28-36-50.